0: सह पचांग प्रयात छंद
1: अगादे अबादे आनंदी स्वरूपे नमो सर्व माने समस्ति निदाने नमस्तंग काले नमस्तंग पाले नमो सर्व देशे नमो सर्वे से
0: नमो
1: गीत गीते नमो